Good day with RJ. Goedemorgen met RJ, Abujan Radio. तू जाने है तो, हाँ, तू जाने है तो, Abujan Radio. सबसे बड़का वाला.